दोन एक दोन प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा.
तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडसं, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया बुधवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज बुधवार, श्रावण शुद्ध त्रयोदशी, अर्थात 26 ऑगस्ट 2026. आजचं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र. आजचं दिनविशेष जाणून घेऊयात. आज बुधपूजनाचा दिवस आहे. आज रुख श्रावणी आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन. भारतीय विचार आणि तत्वज्ञानात ज्ञान, प्रज्ञा आणि सत्याचा शोध ही नेहमीच मानवाची सर्वोच्च उद्दिष्ट मानलेली आहेत. प्राचीन भारतात शिक्षणाचं लक्ष या सांसारिक जीवनाची तयारी किंवा शाळेनंतरच्या जीवनाची तयारी म्हणून ज्ञान मिळवणं एवढंच नव्हतं, तर पूर्ण आत्मज्ञान किंवा मोक्ष हे होतं. प्राचीन भारतातली तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी अशा जागतिक दर्जाच्या संस्थांनी बहुशाखीय शिक्षण आणि संशोधनाची उच्च मानकं तयार केली होती आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले आणि वेगवेगळ्या देशातील विद्वान आणि विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येत असत. भारतीय शिक्षण व्यवस्थेने चरक, सुश्रुत, आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, चाणक्य, चक्रपाणी दत्त, माधव, पाणिनी, पतंजली, नागार्जुन, गौतम, पिंगल, शंकरदेव, मैत्रेयी, गार्गी आणि थिरुवल्लुवर असे अनेक विद्वान निर्माण केले, ज्यांनी गणित, खगोलशास्त्र, धातुशास्त्र, वैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा, स्थापत्य अभियांत्रिकी, स्थापत्यविद्या, जहाज बांधणी आणि नौकानयन, योग, ललितकला, बुद्धिबळ आणि इतर अनेक क्षेत्रातील जागतिक ज्ञानात मोलाची भर घातली. भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञान यांचा जगावर मोठा प्रभाव आहे. पुढच्या पिढ्यांसाठी जागतिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या वारशाचं केवळ संवर्धन आणि जतनच नव्हे तर त्यावर संशोधन करणं, त्यात वाढ करणं आणि आपल्या नवीन शिक्षण व्यवस्थेत त्यांचा नव्याने उपयोग करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हाच महत्वाचा पायाभूत विचार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्वीकारलेला आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 26 ऑगस्ट. कारणा वाचून आनंद तो खरा. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणं हे आनंददायक आहे, मग आपल्याला दुःख का होतं? म्हणजे मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दुःख करतो. याचं कारण असं की आपण कशाकरता काय करतो हेच विसरतो. मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचं रूप अशाश्वत असतं, अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. मी आनंदात राहावं असं प्रत्येकाला वाटतं, म्हणजेच भगवंताकडे जावं असं वाटतं, कारण भगवंत आनंद स्वरूपच आहे. आपल्याला अशी एक सवय लागली आहे की काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही. प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचं राज्य उत्पन्न करतो आणि त्यापासून आनंद भोगतो. आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे, पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट दुःखामधून आहे आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो. म्हणून कोणतंही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी. कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अर्थात अशाश्वत असणार, म्हणून तो खरा आनंद नाही. कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावं. हे काहीही न करणं ही फारच उच्च अवस्था आहे. काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे. भगवंताशी अगदी अनन्य होणं, आपलं कर्तेपण पूर्ण मारणं ही ती अवस्था आहे. आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदातच रहा. कशाही परिस्थितीत आनंद राहावा. आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावं. कुणीही मनुष्य स्वतःसाठीच सर्व करतो. समजा आपल्याला त्रास देणारा कोणी आहे, आपल्याला त्रास दिला तर त्याला बरं वाटतं, म्हणजे आपल्याला दुःख दिलं तर त्याला आनंद होतो. म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसं वागतो हे जसं खरं, तसंच त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा? त्याने काहीही केलं तरी आपला आनंद का बिघडू द्यावा? असं आपण वागावं. काल जे झालं त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये. आज मात्र आनंदात आपलं कर्तव्य करावं आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावं. यातच सर्व आलं. भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटणं हे जन्माचं सार्थक आहे. श्रीराम

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटपासून 4-5 मैलांवर मैंदर्गी नावाचं एक गाव होतं। तिथे स्वामी समर्थांचा एक परमभक्त राहत होता। त्याचं नाव पांडू सोनार। त्याला खूप कर्ज झालं होतं। जगणं खरं तर असह्य झालं होतं। पांडू सोनाराचं दागिने घडवण्यातलं कसब अतिशय वाखाणण्यासारखं होतं। गावातल्या एका अत्यंत श्रीमंत गृहस्थाने मुलीच्या लग्नाचे सोन्याचे दागिने घडवायला पांडू सोनाराला दिले। त्याने काय केलं तर चांदीचे दागिने करून त्यावर सोन्याचा मुलामा दिला। ते दागिने त्याने त्या श्रीमंत गृहस्थाला दिले आणि ह्या व्यवहारात कमवलेल्या पैशातून आपली काही कर्ज फेडली। काही दिवसांनी त्या श्रीमंत गृहस्थाच्या लक्षात आलं की पांडू सोनाराने आपल्याला फसवलं। त्याने मामलेदाराकडे तक्रार केली। तात्यासाहेब मामलेदारांच्या कोर्टात खटला उभा राहिला। पांडू सोनाराने त्या श्रीमंत गृहस्थाला फसवलं आहे हे सिद्ध झालं आणि चापकाच्या फटक्यांची शिक्षा जाहीर झाली। पांडू सोनार घाबरला। त्याने स्वामी समर्थांचा धावा केला। फटक्यांचा दिवस उगवला। पहाटे स्वामी उठले होते। आपल्या भक्ताची करुण हाक त्यांच्या कानावर पडली। स्वामी आपल्या सेवेकऱ्यांना घेऊन झपझप पावलं टाकत मैंदर्गीला आले आणि थेट मामलेदाराच्या कचेरीत गेले। पांडू सोनार समोरच उभा होता। 50 फटक्यांची शिक्षा भोगायचा क्षण आता जवळ आला होता। मामलेदार आता हुकूम देणार। इतक्यात स्वामींना दत्त म्हणून समोर उभे राहिलेलं पाहून मामलेदाराला अतिशय आनंद झाला। स्वामींची आपल्यावर कृपा झाली आहे असं समजून त्याने स्वामींना आपल्या गादीवर मानाने बसवलं आणि त्यांची पूजा करून मामलेदार हात जोडून उभा राहिला। इतक्यात महाराजांनी पांडू सोनाराला जवळ बोलवलं आणि आपल्या जवळ बसवलं। कैद्यावर महाराजांची प्रीती आहे हे मामलेदाराच्या लक्षात आलं। मामलेदाराने पांडूला शिक्षा न करता सोडून दिलं। स्वामी आपल्या परमभक्तासाठी अक्कलकोट सोडून मैंदर्गीला आले हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला। स्वामींनी मात्र आपल्या ह्या परमभक्ताला त्या क्षणी संकटातून वाचवलं होतं। लोकांनी स्वामींचा जय जयकार केला।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, जिथे मुखात अखंड नाम आहे तिथे भगवंताचं निश्चितपणे वास्तव्य आहे। संतांचा वावर अशा नामधारकाच्या भोवती भोवती असतो। एक लक्षात घ्या की एकदा का नामाच्या राज्यात रममाण झालात की भगवंत अस्तित्वाचा शोध संपतो। कारण त्या क्षणी जाणवतं की भगवंताचं अस्तित्व नामातच आहे। भगवंताला प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर नामातच अनुभवावं लागतं। चित्त शुद्ध झाल्यावर नामाचा साक्षात्कार घडतो। नाम घ्यावं लागत नाही, ते मुखातून अखंडपणे पाझरतच राहतं। नामदेव महाराज म्हणूनच म्हणतात, घ्यारे नाम सुखे प्रेमे अलौकिक, साधने आणिक करू नका।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिवषडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 14 शबरी पार्वती आणि श्रीयाळाची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, एके दिवशी कैलासावर शिवपार्वती सारीपाट खेळत असताना नारदांचं आगमन झालं। त्यांनी त्या दोघांना पण लावून खेळण्यास सांगितलं। ते मान्य करून ती दोघे खेळू लागली। त्यावेळी पार्वतीचीच सरशी होत गेली आणि शंकरांना आपलं व्याघ्रांबर, गजचर्म, आयुध, भूषण आणि कौपीनही गमवावी लागली। शंकर दिगंबर झाले। त्यावेळी त्यांचं सर्वस्व हरण झालेलं पाहून नारद हसून म्हणाले, देवा, हे काय, एका स्त्रीने तुम्हाला हरवलं? तुमचा महिमा फुकट आहे, आता भक्तांना काय सांगाल? ते ऐकून रुसलेले शंकर लपून बसले। कोणालाही त्यांचा ठाव ठिकाणा लागेना। पार्वतीने कसून शोधलं तेव्हा कैलासनाथ हिमालयातील एकांतात स्वानंद सुखात रममाण झालेले दिसले। पार्वतीने भिल्लिणीच्या रूपात त्यांच्या जवळ जाऊन नृत्य गायन केलं। नेत्र कटाक्षांनी त्यांना घायाळ केलं। तेव्हा त्यांनी तिला विवाहाबद्दल विचारलं असता तिने पार्वतीचा विषय काढला। त्यावर त्यांनी मला तिचं तोंडही पाहायचं नाही असं उत्तर दिलं। तेव्हा विवाहासाठी माझ्या घरी चला असं सांगून तिने मोठ्या खुबीने शंकरांना कैलासावर नेलं आणि तिथे आपलं खरं स्वरूप प्रकट केलं। त्यावेळी तिचं प्रेम पाहून शंकरांनी हसून तिला जवळ घेतलं। पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, नारदांकडून कांतीनगराचा राजा श्रीयाळ याच्या धार्मिकतेची प्रशंसा ऐकून शंकर त्याची परीक्षा घेण्यासाठी घाणेरड्या रूपात त्याच्या द्वारी गेले आणि म्हणाले, इच्छा भोजन देणार असाल तरच आत येतो, अन्यथा तुमचं सत्व घेऊन मी परत जातो। त्यावेळी त्यांचं म्हणणं मान्य करून श्रीयाळ आणि त्याची पत्नी चांगोणा यांनी त्यांना घरात घेऊन त्यांची इच्छा विचारली तेव्हा ते म्हणाले, मला नरमांसाचं भक्षण हवं आणि तेही तुमच्या चिलया बाळाचं। ते शिजवताना तुम्ही रडलात तर मी निघून जाईन। ते ऐकून ती दोघे बधीर झाली, पण तरीही सत्व राखण्यासाठी सर्व माया दूर करून त्यांनी आपल्या पुत्राला मारून अतिथीला भोजन वाढलं। तेव्हा निपुत्रिकाच्या घरी मी जेवत नाही असं सांगून अतिथीने चांगुणेला बाळाला हाक मारण्यास सांगितलं। तिने त्याला हाक मारताच तिचा पुत्र अंगणातून धावत आला। तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकरांनी माया रूप टाकून त्या सर्वांना दर्शन दिलं आणि श्रीयाळ आणि चांगुणा यांना दिव्य विमानात बसवून शिवलोकी नेलं। ओम नमः शिवाय।

माते याचे नासिक विशाल आगळे, का हो ऐसे केले तुवा। इंद्रचंद्र मित्र निर्जर, मूर्ती प्रसवली स मनोहर, परिहा लंबनासिक कर्ण थोर, दंत एक बाहेर दिसतसे।

याचा अन्याय एक सांगेन, ऐकता तू यासी करिसी लताडण, नगात्मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती।

टबटबीत दिसत असे। यावरी सजल जलद वर्णा स्कंद माता म्हणे पंचदश नयना कुरळ केश व्याघ्र चर्म वसना कृष्णवर्ण दिसताती। यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद घे सुगंध बैसोन नसतेच पुससी।

पिटीत राजकिशोर आठवूनी विमानी दाटले सुरवर म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर ईस प्रसन्न होवोनी श्री शंकर काय देईल ते न कळेची अतीत म्हणे चांगुणेसी जे प्रिय असेल तुझे।

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 14व्या अध्यायाचं श्रवण केलं. 14व्या अध्यायाची फलश्रुती अशी: घरात शांती नांदेल, गृहस्थाश्रम सफल होईल, अतिथी प्रसन्न होईल. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिवमहिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 44वा श्लोक आपण पाहणार आहोत. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे रागवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखालागी आरण्य सेवित जावे. काय सांगतात ते बघा. इथं पुन्हा तेच सांगितलं त्यांनी. मनारे जनी मौन मुद्रा धरावे. जनी लोकात बोलताना मौन मुद्रा, चेहरा देखील कळला पाहिजे. ह्या बोलत नाही आहे, बोलणार नाही आहे, बोलण्याची इच्छा नाही आहे. ही मौन मुद्रा साधकाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. आपण सारखं बोलत असतो, त्याच्यात किती वेळ जातो, किती शक्ती जाते, आणि दुसऱ्यांच्या कानालासुद्धा किती व्याप होतो आपण बघितलं पाहिजे. उगीच बोलत असतो, सकाळी उठल्यापासून जे तोंड सुरू राहतं, विचार जर केला तर त्याच्यातलं एक कदाचित एखाद दुसरं वाक्य उपयोगाचं असेल, बाकी सगळी निरर्थक बडबड असते. त्याचं कारण जो रजोगुण आहे तो स्वस्त बसूच देत नाही, काही ना काहीतरी. आणि जर कोणी बोललं नाही तर त्याला वाटतं बोललं नाही म्हणजे काय, काहीतरी झालं बहुतेक. मग बोलत का नाही याच्यावर 50-50 वाक्य असतात, पण स्वस्त काही बसवत नाही. म्हणून ते म्हणतात महत्त्वाची गोष्ट जर असेल तर साधकाच्या पक्षी तर आवश्यक आहेच, पण सामान्य व्यक्तीच्या बाबतीतसुद्धा जर कमीत कमी आपण बोललो तर कित्येक गोष्टी, कित्येक गैरसमज, घोटाळे खूप कमी होतील. आणि आपल्याला देखील जर पश्चाताप पावण्याची वेळ आली तर ती येणार नाही. ज्याला वाटलं तर हां, कारण पश्चाताप बहुधा होत नाही. माझंच बरोबर आहे असं ठामपणे सांगितलं, बरं झालं मी बोलून घेतलं, बरं केलं बोलून घेतलं ना, त्याला दुखावलं. पण त्याला दुखावलं आणि तुला सुख झालं का, होणार नाही. त्यांनी जर म्हटलं आपण असा चिमोटा घेतला, दुःख होतो, तर दुसऱ्याला तुम्ही जर बोललात तर ते दुःख तुम्हालाच होणार, कारण जीवाच्या अंगाने तो आणि तुम्ही एकच आहात. त्याला जितकं दुःख द्याल तितकं दुःख तुम्हाला होईल. म्हणून आपण जे साधकावस्थेत सांगतो किंवा काय करायला पाहिजे, कुणाबद्दलही राग नको, द्वेष नको, मत्सर नको, फक्त प्रेम असावं. हे कशासाठी, तर दुसऱ्यासाठी आहे, पण विशेषतः आपल्यासाठी आहे. आपण जर सर्वांच्यावर प्रेम करत राहिलो तर अंतःकरणात समाधान, शांती, आनंद नांदतो. आणि नाही तर चांगला अगदी चार गाद्यावर पडलेला आहे, लोळतो आहे, आणि दुसऱ्याचा मच्छर आणि हा जळतो आहे, त्याला माहितीच नाही काय चाललं आहे तिकडे ते, पण ह्याचा मात्र जळफळाट चाललेला आहे. हे जे आहे ते आपल्या दृष्टीनंच अनहिताचं आहे. तुम्हाला जर हित करून घ्यायचं असेल अंतःकरण शुद्ध पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी संयमित व्हायला पाहिजेत. इंद्रिय संयमित व्हायला पाहिजे. तोंडा वाटलं आपला बोलावं असं, ताबडतोब तोंड बंद, जीभ बंद. आणि म्हणून असं म्हटलं पुष्कळ वेळा की नामस्मरणाला जीभ लावा, म्हणजे ती अवांतर बोलणं कमी करेल, वायफळ बडबड कमी होईल. पण इंद्रियाला जे एकदम स्फुरण येतं बोलण्याचं, त्याला कारण आतलं मन. त्यामुळे ते मनच संयमित कसं करता येईल, त्या मनालाच कसं सुधारता येईल, निर्मळ करता येईल, प्रेमळ करता येईल, दयाळू कृपाळू करता येईल, हे बघितलं पाहिजे आपण. सगळे पारमार्थिक गुण आहेत ना, सहनशीलता आहे, क्षमा आहे, आपल्या हात भांडले पाहिजेत. सहजच कुणी एखादं काय केलं लगेच आपण ओरडतो, ओरडण्याचं कारण नाही. झालं असेल काहीतरी ठीक आहे, जे काय झालं असेल ते स्वीकारायचं, पुढं काय करायचं ते बघायचं. म्हणजे जी मौन मुद्रा सांगितलेली आहे ती मुद्रा ह्याचा अर्थ चेहऱ्यावर सुद्धा लोकांना कळलं पाहिजे. माणसं आबोल असली तर कळतात की व्यक्ती फार बोलणारी नाही आहे, मग माणसंही त्याच्याशी थोडं समजूनच बोलतात. आणि पाहिल्यावर लक्षात आलं ही व्यक्ती बडबडी आहे, कितीही बडबडती ही बडबडती, आणि मग तो जो काय संवाद चालतो तो बघायलाच नको, असं नको. त्याच्यावर आणखीन एक गोष्ट आहे, बोलतया बोलताची भेटे. ज्ञानेश्वरीमध्ये मौनाची व्याख्या सांगितली, त्याच्यामध्ये परमार्थाबद्दल बोलत असलो, भगवंताबद्दल बोलत असलो, भगवंताचं गुणवर्णन करत असलो, त्याचं लीलाचरित्र वर्णन करत असलो, त्याची शिकवण आपण जर अंगी भांडवत असलो, त्याचं चिंतन करत असलो, तर ते मौनातच येतं. आणि बोलताना जर हा बोध असेल की ज्याच्याशी बोलतोय तो आणि मी बोलणाराला बोलणारा हे आम्ही दोघं एकच आहोत, आत्मरूपाने इथं द्वैत नाही आहे, अद्वैतच आहे, मीच माझ्याशी बोलतोय. एरवी आपण आपल्या आत बोलतच असतो पण हे सारखं बघा, विचार करून बघा. आपण जे विचारलं आत्ता काय करत होता, काय नाही बोलतच होता आतमध्ये काहीतरी. एकदा मी स्वामी माधवनाथांना विचारलं सटकन बोलताना, तुम्ही आत्ता काय विचार करता, तेव्हा ते म्हणले काही नाही. म्हटलं असं कसं शक्य आहे, ते म्हणले तसंच आहे ते. याचा अर्थ काहीही विचार न करता निर्विचार अवस्थेत राहता येणं हे साधकाचीच फार चांगली अवस्था आहे. ती अवस्था प्राप्त करून घेता आली पाहिजे. ध्यानातसुद्धा आपल्याला मनाचं उन्मन करायचं, म्हणजे निर्विचार नो माइंड स्टेट ही प्राप्त करून घ्यायची. तर त्याच्यासाठी व्यवहारातलं बोलणं कमी झालं पाहिजे, नाही तर ध्यानातही आपण बसलोय डोळे मिटून आणि बोलतच राहिलोय पुन्हा. आजचं काय झालं, उद्याचं काय झालं, 25 वर्षापूर्वी काय झालं आणि पुढे जग बुड येणार म्हणतात, कशी काय होणार, त्याच्यावर आपलं काय कसं काय होणार. आता सगळ्यांचं जे होईल ते आपलं होईल, त्याची चिंता आत्ता ध्यानाला बसल्यानंतर करायची आहे का, पण नाही. त्यामुळे मौन जर साधलं नाही तर ध्यानही साधणार नाही. त्यामुळे म्हटलं त्यांनी, मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी. सगळ्या गोष्टी धरायला सांगतात, काय धरायचं ते धरायला सांगतात, काय सोडायचं ते निष्ठ सांगतात की हे सोडायचं आहे. आणि काय करावं, कथा आदरे. नुसती राघवाची कथा करा म्हणत नाहीत, आदरे अंतःकरणात अत्यंत भावभक्तियुक्त एकाग्र अंतःकरणाने राघवासंबंधीच बोलायचं आहे. आईचं लहान मूल असलं, जरा रांगायला लागलंय, जरा खेळायला लागलंय किंवा चालायला लागलंय असं असलं, ते तिच्याकडे जाऊन पाहा, तुम्ही त्या मुलाविषयीच ती बोलत राहते. आज असं झालं, उद्या तसं झालं, त्याने ते असं केलं वगैरे. याचा अर्थ असा, त्याच्यावर इतकं प्रेम आहे की त्याच्याखेरी दुसरा विचार बोलावासाच वाटत नाही. किंवा कुणी दुसरीकडे लक्ष वेधून घेतलं तर दुसरीकडे लक्ष जात नाही, लक्ष त्याच्यावरच केंद्रित असतो. असं प्रेम आपण भगवंतावर करतो का, की आपल्याला भगवंताच्या लीलाचरित्राखेरीज, त्याच्या गुणवर्णनाखेरीज, त्याच्या स्मरणाखेरीज एक मिनिटही आपल्याला चैन पडत नाही, असं होतं का? त्याचा छंद लागतो का, किंबहुना ते व्यसन, व्यसन असले की माणसाला त्याच्याशिवाय चैन पडत नाही. भगवंताचं जर व्यसन लागत असेल ना तर फार चांगलं आहे, व्यसन लावून घ्या. कशाचं व्यसन आहे, भगवत भक्तीचं व्यसन आहे, रामनामाचं व्यसन आहे, असं जर असेल तर फार चांगलं. म्हणून ते म्हणतायत कथा, याचा अर्थ लीलावर्णन त्यांच्या ज्या करायच्या त्या आदरे, अतिशय आदराने राघवाची करावे, भगवंताचीच लीला. त्यांनी काय काय केलं, कुठल्या भक्तासाठी काय केलं, ऐकायचं असेल तर तेच ऐकावं. म्हणजे त्या योगे आपल्यालाही लक्षात येते की आपण जर भगवंताचा भक्त झालो तर त्या भक्ताला भगवंत सांभाळत असतो. म्हणजे पहिल्यांदा भीतीपोटी का विना त्याला धरावं, आणि ते धरता धरता हळूहळू अशी एक स्थिती येईल, जर त्याला कुणी जाणकार भेटले, कुणी सद्गुरु संत भेटले, तर ते त्याला सांगतील भगवंताची भक्ती करण्याचे काय फायदे, प्रॉफिट नव्हे हित काय आहे त्याच्यामध्ये लक्षात येईल. ग्रंथात देखील सांगितलं आहे भगवंताची भक्ती कशासाठी करायची, भक्ताची लक्षणं काय भगवंताने स्पष्ट सांगितलेले आहे. भक्ती करता करता ते गुण आपल्या अंगात मोरायला लागतील, आणि हळूहळू असं होईल की आपली भक्ती करणारी मंडळी निघतील. एका ठिकाणी म्हटलेलं आहे त्याने की आपण माणसाचे दास होतो तेव्हा आपण दयनीय होतो, लाचार होतो, पण आपण जर भगवंताचे दास झालो तर मात्र आपणच स्वामी होण्यापर्यंत आपली अवस्था येते की लोकांनी आपलं ऐकावं, हे केवढं मोठं आहे पहा. पण त्यासाठी कुणाची तरी भक्ती करायची नाही, कुणाची तरी सेवा करायची नाही आहे, भगवंताची करायची. मग इतरांची करायची ते आपलं व्यावहारिक कर्म आहे, करायला पाहिजे, आपल्याला सगळंच करायला पाहिजे. परंतु हा जो मार्ग आहे, दोन मार्गच लक्षात घेतले पाहिजे. एक भगवंताकडे जाणारा मार्ग आहे आणि एक देहाकडे जाणारा, पुनरपि जननम पुनरपि मरणम असं करणारा एक रस्ता आहे. आपल्याला कुठला रस्ता पाहिजे ते आपण बघावं. भगवंताकडे जाणारा असेल तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी टाकायला पाहिजेत की ज्या आपल्या भगवंताच्या आड येतात. आणि ज्या भगवंताकडे नेणारे आहेत त्याला पोषक आहेत त्या पाहिजेत, आणि ज्या मारक आहेत त्या टाकून दिल्या पाहिजेत. म्हणून त्यांनी म्हटलंय, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडू न द्यावे. आता कुठपर्यंत सांगायचं ते बघा. त्याने जर ज्या ठिकाणी आपण राहतो ते आपलं घर सोडा म्हटलं तर कुणाला सोडवेल कधी? पण त्या ठिकाणी जर रामाचं ठिकाण नसेल, रामाविषयीची भक्ती नसेल, देवाविषयी काही भाव नसेल, असं जर असेल तर ते आपलं स्वतःचं घर असलं तरी ते एक वेळ सोडून द्यावं. ते जळा वेगळी मासोळी, पाण्याशिवाय मासा राहत नाही, तर असं जे अभक्तांचं वातावरण आहे त्या ठिकाणी कुठल्याही भक्ताला तिथं राहता येणार नाही. तळमळ होईल, तडफड होईल त्याची, कारण कुठेही देवाचं अस्तित्वच नाही. वस्तुतः देव नाही असं ठिकाणच नाही आहे. असं असताना काही मंडळी देव आहेच कुठं असं म्हणणारे निघतात, तेव्हा असं वाटतं हे अज्ञानी जीव याला काय करावं. त्यांच्याबद्दल करुणा बाळगल्याखेरीज आणि त्यांच्यासाठी भगवंतावर प्रार्थना केल्याखेरीज काही इलाज नाही आहे. म्हणून भगवंताच्या भक्ताला अशा वातावरणात राहावंसं वाटतं. स्वामीजी देखील म्हणायचे नेहमी की साधक विश्वात मला राहायला आवडतं, ज्या ठिकाणी भक्तिभाव ओसंडून वाहतो आहे, ज्या ठिकाणी सत्वगुणी मंडळी आहेत, ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक. प्रपंच करतायत पण लौकिक अर्थाने, फार त्याच्यात गुंतलेले नाहीत. अशी सत्वगुणी मंडळी ज्या ठिकाणी असतील, भाविक मंडळी जिथं असतील, त्या ठिकाणी राहायला आवडतं. तसं जर नसेल तर ते धाम सोडून द्यावे. आणि मग काय करावे? सुखालागी आरण्य सेवित जावे. मग तुम्हाला सुख पाहिजे ना? हे सुख आत्मसुख आहे, स्वरूप सुख आहे, जे शाश्वत आहे. ते जर आपल्याला मिळवायचं असेल तर अरण्यासारख्या ठिकाणी, ह्याचा अर्थ एकांतवासात, जिथं ही विरोधी प्रवृत्तीची मंडळी असणार नाहीत, त्यांचं वारं देखील आपल्याला लागणार नाही, आणि भाविकांचाच मेळावा असेल अशा ठिकाणी किंवा एकांतात अरण्यात, इथं त्या ठिकाणी सुखाने आपण वास करावा. तिथं जर राहिलो तरच आपल्याला सुखाच्या, ज्या सुखासाठी आपण धडपड करतो आहे ते प्राप्त होण्याची शक्यता आहे. म्हणून सुखालागी आरण्य, मनारे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडू न द्यावे, सुखालागी आरण्य सेवित जावे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
2: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया जगदीश खेमुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर राम कदम.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना। संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा।

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:30.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज 7:00.
0: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज 7:30. याचं पुनःप्रसारण 6:30.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
2: श्रोते हो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना, संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा.

श्रोतेहो ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55 मिनिटांनी।

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6:00। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:00।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

मंगलध्वनी श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया बुधवारची नित्यप्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज बुधवार, श्रावण शुद्ध त्रयोदशी, अर्थात 26 ऑगस्ट 2026. आजचं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र. आजचं दिनविशेष जाणून घेऊयात. आज बुधपूजनाचा दिवस आहे. आज रुख श्रावणी आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन. भारतीय विचार आणि तत्वज्ञानात ज्ञान, प्रज्ञा आणि सत्याचा शोध ही नेहमीच मानवाची सर्वोच्च उद्दिष्ट मानलेली आहेत. प्राचीन भारतात शिक्षणाचं लक्ष या सांसारिक जीवनाची तयारी किंवा शाळेनंतरच्या जीवनाची तयारी म्हणून ज्ञान मिळवणं एवढंच नव्हतं, तर पूर्ण आत्मज्ञान किंवा मोक्ष हे होतं. प्राचीन भारतातली तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी अशा जागतिक दर्जाच्या संस्थांनी बहुशाखीय शिक्षण आणि संशोधनाची उच्च मानकं तयार केली होती आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले आणि वेगवेगळ्या देशातील विद्वान आणि विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येत असत. भारतीय शिक्षण व्यवस्थेने चरक, सुश्रुत, आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त, चाणक्य, चक्रपाणी दत्त, माधव, पाणिनी, पतंजली, नागार्जुन, गौतम, पिंगल, शंकरदेव, मैत्रेयी, गार्गी आणि थिरुवल्लुवर असे अनेक विद्वान निर्माण केले ज्यांनी गणित, खगोलशास्त्र, धातुशास्त्र, वैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा, स्थापत्य अभियांत्रिकी, स्थापत्यविद्या, जहाज बांधणी आणि नौकानयन, योग, ललितकला, बुद्धिबळ आणि इतर अनेक क्षेत्रातील जागतिक ज्ञानात मोलाची भर घातली. भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञान यांचा जगावर मोठा प्रभाव आहे. पुढच्या पिढ्यांसाठी जागतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या वारशाचं केवळ संवर्धन आणि जतनच नव्हे तर त्यावर संशोधन करणं, त्यात वाढ करणं आणि आपल्या नवीन शिक्षण व्यवस्थेत त्यांचा नव्याने उपयोग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हाच महत्त्वाचा पायाभूत विचार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्वीकारलेला आहे.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:00 वाजता।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 44वा श्लोक आपण पाहणार आहोत. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे रागवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखालागी आरण्य सेवित जावे. काय सांगतात ते बघा. इथं पुन्हा तेच सांगितलं त्यांनी. मनारे जनी मौन मुद्रा धरावे. जनी लोकात बोलताना मौन मुद्रा, चेहरा देखील कळला पाहिजे. ह्या बोलत नाही आहे, बोलणार नाही आहे, बोलण्याची इच्छा नाही आहे. ही मौन मुद्रा साधकाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. आपण सारखं बोलत असतो, त्याच्यात किती वेळ जातो, किती शक्ती जाते, आणि दुसऱ्यांच्या कानाला सुद्धा किती व्याप होतो आपण बघितलं पाहिजे. उगीच बोलत असतो, सकाळी उठल्यापासून जे तोंड सुरू राहतं, विचार जर केला तर त्याच्यातलं एक कदाचित एखाद दुसरं वाक्य उपयोगाचं असेल, बाकी सगळी निरर्थक बडबड असते. त्याचं कारण जो रजोगुण आहे तो स्वस्त बसूच देत नाही, काही ना काहीतरी. आणि जर कोणी बोललं नाही तर त्याला वाटतं बोललं नाही म्हणजे काय, काहीतरी झालं बहुतेक. मग बोलत का नाहीस याच्यावर 50-50 वाक्य असतात, पण स्वस्त काही बसवत नाही. म्हणून ते म्हणतात महत्त्वाची गोष्ट जर असेल तर साधकाच्या पक्षी तर आवश्यक आहेच, पण सामान्य व्यक्तीच्या बाबतीतसुद्धा जर कमीत कमी आपण बोललो तर कित्येक गोष्टी, कित्येक गैरसमज, घोटाळे खूप कमी होतील. आणि आपल्याला देखील जर पश्चाताप पावण्याची वेळ आली तर ती येणार नाही, ज्याला वाटलं तर. हां, कारण पश्चाताप बहुधा होत नाही. माझंच बरोबर आहे असं ठामपणे सांगितलं, बरं झालं मी बोलून घेतलं, बरं केलं. बोलून घेतलं ना, त्याला दुखावलं, पण त्याला दुखावलं आणि तुला सुख झालं का, होणार नाही. त्यांनी जर म्हटलं आपण असा चिमोटा घेतला, दुःख होतं, तर दुसऱ्याला तुम्ही जर बोललात तर ते दुःख तुम्हालाच होणार, कारण जीवाच्या अंगाने तो आणि तुम्ही एकच आहात. त्याला जितकं दुःख द्याल तितकं दुःख तुम्हाला होईल. म्हणून आपण जे साधकावस्थेत सांगतो किंवा काय करायला पाहिजे, कुणाबद्दलही राग नको, द्वेष नको, मत्सर नको, फक्त प्रेम असावं. हे कशासाठी, तर दुसऱ्यासाठी आहे, पण विशेषतः आपल्यासाठी आहे. आपण जर सर्वांच्यावर प्रेम करत राहिलो तर अंतःकरणात समाधान, शांती, आनंद नांदतो. आणि नाही तर चांगला अगदी चार गाद्यावर पडलेला लोळतो आहे आणि दुसऱ्याचा मच्छराने हा जळतो आहे, त्याला माहितीच नाही काय चाललं आहे तिकडे ते, पण ह्याचा मात्र जळफळाट चाललेला आहे. हे जे आहे ते आपल्या दृष्टीनंच अनहिताचं आहे. तुम्हाला जर हित करून घ्यायचं असेल अंतःकरण शुद्ध पाहिजे, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी संयमित व्हायला पाहिजेत. इंद्रिय संयमित व्हायला पाहिजे. तोंडा वाटलं आपला बोलावंसं, ताबडतोब तोंड बंद, जीभ बंद. आणि म्हणून असं म्हटलं पुष्कळ वेळा की नामस्मरणाला जीभ लावा, म्हणजे ती अवांतर बोलणं कमी करेल, वायफळ बडबड कमी होईल. पण इंद्रियाला जे एकदम स्फुरण येतं बोलण्याचं, त्याला कारण आतलं मन. त्यामुळे ते मनच संयमित कसं करता येईल, त्या मनालाच कसं सुधारता येईल, निर्मळ करता येईल, प्रेमळ करता येईल, दयाळू कृपाळू करता येईल, हे बघितलं पाहिजे आपण. सगळे पारमार्थिक गुण आहेत ना, सहनशीलता आहे, क्षमा आहे, आपल्या हात भांडले पाहिजेत. सहजच कुणी एखादं काय केलं लगेच आपण ओरडतो, ओरडण्याचं कारण नाही. झालं असेल काहीतरी ठीक आहे, जे काय झालं असेल ते स्वीकारायचं, पुढं काय करायचं ते बघायचं. म्हणजे जी मौन मुद्रा सांगितलेली आहे ती मुद्रा ह्याचा अर्थ चेहऱ्यावर सुद्धा लोकांना कळलं पाहिजे. माणसं आबोल असली तर कळतात की व्यक्ती फार बोलणारी नाही आहे, मग माणसंही त्याच्याशी थोडं संभाळूनच बोलतात. आणि पाहिल्यावर लक्षात आलं ही व्यक्ती बडबडी आहे, कितीही बडबडती ही बडबडती, आणि मग तो जो काय संवाद चालतो तो बघायलाच नको, असं नको. त्याच्यावर आणखीन एक गोष्ट आहे, बोलतया बोलताची भेटे. ज्ञानेश्वरीमध्ये मौनाची व्याख्या सांगितली आहे, त्याच्यामध्ये परमार्थाबद्दल बोलत असलो, भगवंताबद्दल बोलत असलो, भगवंताचं गुणवर्णन करत असलो, तसं लीलाचरित्र वर्णन करत असलो, त्याची शिकवण आपण जर अंगी भांडवत असलो, त्याचं चिंतन करत असलो, तर ते मौनातच येतं. आणि बोलताना जर हा बोध असेल की ज्याच्याशी बोलतो आहे तो आणि मी बोलणाराला बोलणारा हे आम्ही दोघं एकच आहोत, आत्मरूपाने इथं द्वैत नाही आहे, अद्वैतच आहे, मीच माझ्याशी बोलतो आहे. एरवी आपणही आपल्या आत बोलतच असतो पण हे सारखं बघा, विचार करून बघा. आपण जे विचारलं आत्ता काय करत होता, काय नाही बोलतच होता आतमध्ये काहीतरी. एकदा मी स्वामी माधवनाथांना विचारलं चटकन बोलताना, तुम्ही आत्ता काय विचार करता, तेव्हा ते म्हणले काही नाही. म्हटलं असं कसं शक्य आहे, ते म्हणले तसंच आहे ते. याचा अर्थ काहीही विचार न करता निर्विचार अवस्थेत राहता येणं हे साधकाचीच फार चांगली अवस्था आहे. ती अवस्था प्राप्त करून घेता आली पाहिजे. ध्यानातसुद्धा आपल्याला मनाचं उन्मन करायचं, म्हणजे निर्विचार नो माइंड स्टेट ही प्राप्त करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी व्यवहारातलं बोलणं कमी झालं पाहिजे, नाही तर ध्यानातही आपण बसलो आहे डोळे मिटून आणि बोलतच राहिलो आहे पुन्हा. आजचं काय झालं, उद्याचं काय झालं, 25 वर्षापूर्वी काय झालं, आणि पुढे जग बुड येणार म्हणतात, कशी काय होणार, त्याचा आपलं कसं काय होणार. आता सगळ्यांचं जे होईल ते आपलं होईल, त्याची चिंता आत्ता ध्यानाला बसल्यानंतर करायची आहे का? पण नाही. त्यामुळे मौन जर साधलं नाही तर ध्यानही साधणार नाही. त्यामुळे म्हटलंय त्यांनी, मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी. सगळ्या गोष्टी धरायला सांगतात, काय धरायचं ते धरायला सांगतात, काय सोडायचं तेही निष्ठ सांगतात की हे सोडायचं आहे. आणि काय करावं, कथा आदरे. नुसती राघवाची कथा करा म्हणत नाहीत, आदरे अंतःकरणात अत्यंत भावभक्तियुक्त एकाग्र अंतःकरणाने राघवासंबंधीच बोलायचं आहे. आईचं लहान मूळ असलं, जरा रांगायला लागलंय, जरा खेळायला लागलंय किंवा चालायला लागलंय असं असलं, ते तिच्याकडे जाऊन पाहा, तुम्ही त्या मुलाविषयीच ती बोलत राहते. आज असं झालं, उद्या तसं झालं, त्याने ते असं केलं वगैरे. याचा अर्थ असा, त्याच्यावर इतकं प्रेम आहे की त्याच्याखेरीज दुसरा विचार बोलावासाच वाटत नाही. किंवा कुणी दुसरीकडे लक्ष वेधून घेतलं तर दुसरीकडे लक्ष जात नाही, लक्ष त्याच्यावरच केंद्रित असतो. असं प्रेम आपण भगवंतावर करतो का? की आपल्याला भगवंताच्या लीलाचरित्राखेरीज, त्याच्या गुणवर्णनाखेरीज, त्याच्या स्मरणाखेरीज एक मिनिटही आपल्याला चैन पडत नाही, असं होतं का? त्याचा छंद लागतो का? किंबहुना ते व्यसन, व्यसन असले की माणसाला त्याच्याशिवाय चैन पडत नाही. भगवंताचं जर व्यसन लागत असेल ना तर फार चांगलं आहे, व्यसन लावून घ्या. कशाचं व्यसन आहे? भगवत भक्तीचं व्यसन आहे, रामनामाचं व्यसन आहे, असं जर असेल तर फार चांगलं. म्हणून ते म्हणतात कथा, याचा अर्थ लीलावर्णन त्यांच्या ज्या करायच्या त्या आदरे, अतिशय आदराने राघवाची करावे, भगवंताचीच लीला. त्यांनी काय काय केलं, कुठल्या भक्तासाठी काय केलं, ऐकायचं असेल तर तेच ऐकावं. म्हणजे त्या योगे आपल्यालाही लक्षात येते की आपण जर भगवंताचा भक्त झालो तर त्या भक्ताला भगवंत सांभाळत असतो. म्हणजे पहिल्यांदा भीतीपोटी का विना त्याला धरावं, आणि ते धरता धरता हळूहळू अशी एक स्थिती येईल, जर त्याला कुणी जाणकार भेटले, कुणी सद्गुरू संत भेटले, तर ते त्याला सांगतील भगवंताची भक्ती करण्याचे काय फायदे, प्रॉफिट नव्हे हित काय आहे त्याच्यामध्ये लक्षात येईल. ग्रंथात देखील सांगितलं आहे भगवंताची भक्ती कशासाठी करायची, भक्ताची लक्षणं काय भगवंताने स्पष्ट सांगितलेले आहे. भक्ती करता करता ते गुण आपल्या अंगात मुरायला लागतील, आणि हळूहळू असं होईल की आपली भक्ती करणारी मंडळी निघतील. एका ठिकाणी म्हटलेलं आहे त्याने की आपण माणसाचे दास होतो तेव्हा आपण दयनीय होतो, लाचार होतो, पण आपण जर भगवंताचे दास झालो तर मात्र आपणच स्वामी होण्यापर्यंत आपली अवस्था येते की लोकांनी आपलं ऐकावं, हे केवढं मोठं आहे पहा. पण त्यासाठी कुणाची तरी भक्ती करायची नाही, कुणाची तरी सेवा करायची नाही आहे, भगवंताची करायची. मग इतरांची करायची ते आपलं व्यावहारिक कर्म आहे, करायला पाहिजे, आपल्याला सगळंच करायला पाहिजे. परंतु हा जो मार्ग आहे, दोन मार्गच लक्षात घेतले पाहिजे. एक भगवंताकडे जाणारा मार्ग आहे आणि एक देहाकडे जाणारा, पुनरपि जननम पुनरपि मरणम असं करणारा एक रस्ता आहे. आपल्याला कुठला रस्ता पाहिजे ते आपण बघावं. भगवंताकडे जाणारा असेल तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी टाकायला पाहिजेत की ज्या आपल्या भगवंताच्या आड येतात. आणि ज्या भगवंताकडे नेणारे आहेत त्याला पोषक आहेत त्या पाहिजेत, आणि ज्या मारक आहेत त्या टाकून दिल्या पाहिजेत. म्हणून त्यांनी म्हटलंय, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे. आता कुठपर्यंत सांगायचं ते बघा. त्याने जर ज्या ठिकाणी आपण राहतो ते आपलं घर सोडा म्हटलं तर कुणाला सोडवेल कधी? पण त्या ठिकाणी जर रामाचं ठिकाण नसेल, रामाविषयीची भक्ती नसेल, देवाविषयी काही भाव नसेल, असं जर असेल तर ते आपलं स्वतःचं घर असलं तरी ते एक वेळ सोडून द्यावं. ते जळा वेगळी मासोळी, पाण्याशिवाय मासा राहत नाही. तर असं जे अभक्तांचं वातावरण आहे त्या ठिकाणी कुठल्याही भक्ताला तिथं राहता येणार नाही. तळमळ होईल, तडफड होईल त्याची, कारण कुठेही देवाचं अस्तित्वच नाही. वस्तुतः देव नाही असं ठिकाणच नाही आहे. असं असताना काही मंडळी देव आहेच कुठं असं म्हणणारे निघतात, तेव्हा असं वाटतं हे अज्ञानी जीव याला काय करावं. त्यांच्याबद्दल करुणा बाळगल्याखेरीज आणि त्यांच्यासाठी भगवंतावर प्रार्थना केल्याखेरीज काही इलाज नाही आहे. म्हणून भगवंताच्या भक्ताला अशा वातावरणात राहावं असं वाटतं. स्वामीजी देखील म्हणायचे नेहमी की साधक विश्वात मला राहायला आवडतं. ज्या ठिकाणी भक्तिभाव ओसंडून वाहतो आहे, ज्या ठिकाणी सत्वगुणी मंडळी आहेत, ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक, प्रपंच करतायत पण लौकिक अर्थाने, फार त्याच्यात गुंतलेले नाहीत, अशी सत्वगुणी मंडळी ज्या ठिकाणी असतील, भाविक मंडळी जिथं असतील त्या ठिकाणी राहायला आवडतं. तसं जर नसेल तर ते धाम सोडून द्यावे. आणि मग काय करावे? सुखालागी आरण्य सेवित जावे. मग तुम्हाला सुख पाहिजे ना? हे सुख आत्मसुख आहे, स्वरूप सुख आहे, जे शाश्वत आहे. ते जर आपल्याला मिळवायचं असेल तर अरण्यासारख्या ठिकाणी, ह्याचा अर्थ एकांतवासात, जिथं ही विरोधी प्रवृत्तीची मंडळी असणार नाहीत, त्यांचं वारं देखील आपल्याला लागणार नाही, आणि भाविकांचाच मेळावा असेल अशा ठिकाणी किंवा एकांतात अरण्यात, इथं त्या ठिकाणी सुखाने आपण वास करावा. तिथं जर राहिलो तरच आपल्याला सुखाच्या, ज्या सुखासाठी आपण धडपड करतो आहे ते प्राप्त होण्याची शक्यता आहे. म्हणून सुखालागी आरण्य, मनारे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखालागी आरण्य सेवित जावे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट पासून 4-5 मैलांवर मैंदर्गी नावाचं एक गाव होतं। तिथे स्वामी समर्थांचा एक परमभक्त राहत होता। त्याचं नाव पांडू सोनार। त्याला खूप कर्ज झालं होतं, जगणं खरं तर असह्य झालं होतं। पांडू सोनाराचं दागिने घडवण्यातलं कसब अतिशय वाखाणण्यासारखं होतं। गावातल्या एका अत्यंत श्रीमंत गृहस्थाने मुलीच्या लग्नाचे सोन्याचे दागिने घडवायला पांडू सोनाराला दिले। त्याने काय केलं तर चांदीचे दागिने करून त्यावर सोन्याचा मुलामा दिला। ते दागिने त्याने त्या श्रीमंत गृहस्थाला दिले आणि ह्या व्यवहारात कमवलेल्या पैशातून आपली काही कर्ज फेडली। काही दिवसांनी त्या श्रीमंत गृहस्थाच्या लक्षात आलं की पांडू सोनाराने आपल्याला फसवलं। त्याने मामलेदाराकडे तक्रार केली। तात्यासाहेब मामलेदारांच्या कोर्टात खटला उभा राहिला। पांडू सोनाराने त्या श्रीमंत गृहस्थाला फसवलं आहे हे सिद्ध झालं आणि चापकाच्या फटक्यांची शिक्षा जाहीर झाली। पांडू सोनार घाबरला। त्याने स्वामी समर्थांचा धावा केला। फटक्यांचा दिवस उगवला। पहाटे स्वामी उठले होते। आपल्या भक्ताची करुण हाक त्यांच्या कानावर पडली। स्वामी आपल्या सेवेकऱ्यांना घेऊन झपझप पावलं टाकत मैंदर्गीला आले आणि थेट मामलेदाराच्या कचेरीत गेले। पांडू सोनार समोरच उभा होता। 50 फटक्यांची शिक्षा भोगायचा क्षण आता जवळ आला होता। मामलेदार आता हुकूम देणार। इतक्यात स्वामींना दत्त म्हणून समोर उभे राहिलेलं पाहून मामलेदाराला अतिशय आनंद झाला। स्वामींची आपल्यावर कृपा झाली आहे असं समजून त्याने स्वामींना आपल्या गादीवर मानाने बसवलं आणि त्यांची पूजा करून मामलेदार हात जोडून उभा राहिला। इतक्यात महाराजांनी पांडू सोनाराला जवळ बोलवलं आणि आपल्या जवळ बसवलं। कैद्यावर महाराजांची प्रीती आहे हे मामलेदाराच्या लक्षात आलं। मामलेदाराने पांडूला शिक्षा न करता सोडून दिलं। स्वामी आपल्या परमभक्तासाठी अक्कलकोट सोडून मैंदर्गीला आले हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला। स्वामींनी मात्र आपल्या ह्या परमभक्ताला त्या क्षणी संकटातून वाचवलं होतं। लोकांनी स्वामींचा जय जयकार केला।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, जिथे मुखात अखंड नाम आहे तिथे भगवंताचं निश्चितपणे वास्तव्य आहे। संतांचा वावर अशा नामधारकाच्या भोवती भोवती असतो। एक लक्षात घ्या की एकदा का नामाच्या राज्यात रममाण झालात की भगवंत अस्तित्वाचा शोध संपतो, कारण त्या क्षणी जाणवतं की भगवंताचं अस्तित्व नामातच आहे। भगवंताला प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर नामातच अनुभवावं लागतं। चित्त शुद्ध झाल्यावर नामाचा साक्षात्कार घडतो। नाम घ्यावं लागत नाही, ते मुखातून अखंडपणे पाझरतच राहतं। नामदेव महाराज म्हणूनच म्हणतात, घ्यारे नाम सुखे प्रेमे अलौकिक, साधने आणिक करू नका।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 26 ऑगस्ट. कारणा वाचून आनंद तो खरा. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणं हे आनंददायक आहे, मग आपल्याला दुःख का होतं? म्हणजे मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दुःख करतो. याचं कारण असं की आपण कशाकरता काय करतो हेच विसरतो. मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचं रूप अशाश्वत असतं, अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. मी आनंदात राहावं असं प्रत्येकाला वाटतं, म्हणजेच भगवंताकडे जावं असं वाटतं, कारण भगवंत आनंद स्वरूपच आहे. आपल्याला अशी एक सवय लागली आहे की काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही. प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचं राज्य उत्पन्न करतो आणि त्यापासून आनंद भोगतो. आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे, पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट दुःखामधून आहे आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो. म्हणून कोणतंही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी. कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अर्थात अशाश्वत असणार, म्हणून तो खरा आनंद नाही. कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावं. हे काहीही न करणं ही फारच उच्च अवस्था आहे. काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे. भगवंताशी अगदी अनन्य होणं, आपलं कर्तेपण पूर्ण मारणं ही ती अवस्था आहे. आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदातच रहा. कशाही परिस्थितीत आनंद राहावा. आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावं. कुणीही मनुष्य स्वतःसाठीच सर्व करतो. समजा आपल्याला त्रास देणारा कोणी आहे, आपल्याला त्रास दिला तर त्याला बरं वाटतं, म्हणजे आपल्याला दुःख दिलं तर त्याला आनंद होतो. म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसं वागतो हे जसं खरं, तसंच त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा? त्याने काहीही केलं तरी आपला आनंद का बिघडू द्यावा? असं आपण वागावं. काल जे झालं त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये. आज मात्र आनंदात आपलं कर्तव्य करावं आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावं. यातच सर्व आलं. भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटणं हे जन्माचं सार्थक आहे. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो आता आपण ऐकणार आहोत शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 वाजता आणि

0: संध्याकाळी 5:15 वाजता प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया विनायक राहतेकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्या

0: यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिवषडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 14 शबरी पार्वती आणि श्रीयाळाची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, एके दिवशी कैलासावर शिवपार्वती सारीपाट खेळत असताना नारदांचं आगमन झालं। त्यांनी त्या दोघांना पण लावून खेळण्यास सांगितलं। ते मान्य करून ती दोघे खेळू लागली। त्यावेळी पार्वतीचीच सरशी होत गेली आणि शंकरांना आपलं व्याघ्रांबर, गजचर्म, आयुध, भूषण आणि कौपीनही गमवावी लागली। शंकर दिगंबर झाले। त्यावेळी त्यांचं सर्वस्व हरण झालेलं पाहून नारद हसून म्हणाले, देवा, हे काय, एका स्त्रीने तुम्हाला हरवलं, तुमचा महिमा फुकट आहे, आता भक्तांना काय सांगाल? ते ऐकून रुसलेले शंकर लपून बसले। कोणालाही त्यांचा ठाव ठिकाणा लागेना। पार्वतीने कसून शोधलं तेव्हा कैलासनाथ हिमालयातील एकांतात स्वानंद सुखात रममाण झालेले दिसले। पार्वतीने भिल्लिणीच्या रूपात त्यांच्या जवळ जाऊन नृत्य गायन केलं। नेत्र कटाक्षांनी त्यांना घायाळ केलं। तेव्हा त्यांनी तिला विवाहाबद्दल विचारलं असता तिने पार्वतीचा विषय काढला। त्यावर त्यांनी मला तिचं तोंडही पाहायचं नाही असं उत्तर दिलं। तेव्हा विवाहासाठी माझ्या घरी चला असं सांगून तिने मोठ्या खुबीने शंकरांना कैलासावर नेलं आणि तिथे आपलं खरं स्वरूप प्रकट केलं। त्यावेळी तिचं प्रेम पाहून शंकरांनी हसून तिला जवळ घेतलं। पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, नारदांकडून कांतीनगराचा राजा श्रीयाळ याच्या धार्मिकतेची प्रशंसा ऐकून शंकर त्याची परीक्षा घेण्यासाठी घाणेरड्या रूपात त्याच्या द्वारी गेले आणि म्हणाले, इच्छा भोजन देणार असाल तरच आत येतो, अन्यथा तुमचं सत्व घेऊन मी परत जातो। त्यावेळी त्यांचं म्हणणं मान्य करून श्रीयाळ आणि त्याची पत्नी चांगोणा यांनी त्यांना घरात घेऊन त्यांची इच्छा विचारली तेव्हा ते म्हणाले, मला नरमांसाचं भक्षण हवं आणि तेही तुमच्या चिलया बाळाचं, ते शिजवताना तुम्ही रडलात तर मी निघून जाईन। ते ऐकून ती दोघे बधीर झाली, पण तरीही सत्व राखण्यासाठी सर्व माया दूर करून त्यांनी आपल्या पुत्राला मारून अतिथीला भोजन वाढलं। तेव्हा निपुत्रिकाच्या घरी मी जेवत नाही असं सांगून अतिथीने चांगुणेला बाळाला हाक मारण्यास सांगितलं। तिने त्याला हाक मारताच तिचा पुत्र अंगणातून धावत आला। तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकरांनी माया रूप टाकून त्या सर्वांना दर्शन दिलं आणि श्रीयाळ आणि चांगुणा यांना दिव्य विमानात बसवून शिवलोकी नेलं। ओम नमः शिवाय।

माते याचे नासिक विशाल आगळे, का हो ऐसे केले तुवा। इंद्रचंद्र मित्र निर्जर, मूर्ति प्रसवली स मनोहर, परिहा लंबनासिक कर्ण थोर, दंत एक बाहेर दिसतसे।

क्रतुंडासी हृदयी धरोनी म्हणे बाळा काय झाले तव तो म्हणे स्कंदे येवो न अंबे धरिले माझे कर्ण बोलिला एक कठिण वचन तुझे नयन सानकारे जगदंबा मग हासो न अग्निसंभूता प्रति बोले वचन गजाननासी कठिण भाषण ऐसे कैसे बोलिलासी स्कंद म्हणे तर

दिसते मज भाल नेत्रा, यावरी बोले कैलास राज, विद्रुमाधरे मुख नभे ते बारीज, शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे, यावरी सजल जलद वर्णा, स्कंदमाता म्हणे पंचदश नयना, कुरळ केश व्याघ्र चर्म वसना, कृष्णवर्ण दिसताती, यावरी बोले पंचवदन, कमळी मिलिंद घे सुगंध बैसोन,

तैसा हिमाचळी त्रिपुरहर विलोकिला जगदंबेने तो स्वात्मसुखी झाला तल्लीन झाकिले असती पंचदश नयन देवी म्हणे श्वशुर गृही येऊन रहिवास केला असे अपर्णा मनी विचारी याच रूपे जवळी जाऊ जरी तरी मजवरी ये अवसरी

ती पंचवदन कुष्टळ अतित वेश धरून येता झाला ते समयी आंगणी उभा ठाकला येऊन परमकोपी जेवी दावाग्न दुष्टवचन बोले।

भेटीत राजकिशोर आठवूनी विमानी दाटले सुरवर म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर ईस प्रसन्न होवोनी श्री शंकर काय देईल ते नकळेची अतीत म्हणे चांगुणेसी जे प्रिय असेल तुझे।

14व्या अध्यायात समग्र शिवगौरी विवाह पै 14व्यात शिव अपर्णा विनोद गौरी भिल्लिणी झाली प्रसिद्ध पुढे श्रीयाळ चरित्र अगाध 14वा अध्याय संपूर्ण।

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 14व्या अध्यायाचं श्रवण केलं. 14व्या अध्यायाची फलश्रुती अशी: घरात शांती नांदेल, गृहस्थाश्रम सफल होईल, अतिथी प्रसन्न होईल. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिवमहिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाच

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव

0: आणि भक्तीसुद्धा सेवा मित्र करिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग झिंझोटी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग झिंझोटी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर

0: मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया जगदीश खेमुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर राम कदम.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना। संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा।

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: श्रोतेहो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानाडे आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि मधुरा दातार यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया अरविंद फाळके यांची गीतरचना, संगीत आणि स्वर केतन अत्रे यांचा.

श्रोतेहो ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना, संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे रघुनंदन पणशीकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष. याचं पुनःप्रसारण 3:55

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया बुधवारचा नाममंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6:00. याचं पुनःप्रसारण दुपारी 3:00.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 44वा श्लोक आपण पाहणार आहोत. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे रागवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा

काय सांगतात ते बघा. इथं पुन्हा तेच सांगितलं त्यांनी, मनारे जनी मौन मुद्रा धरावे. जनी लोकात बोलताना मौन मुद्रा, चेहरा देखील कळला पाहिजे. ह्या बोलत नाही आहे, बोलणार नाही आहे, बोलण्याची इच्छा नाही आहे. ही मौन मुद्रा साधकाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. आपण सारखं बोलत असतो, त्याच्यात किती वेळ जातो, किती शक्ती जाते, आणि दुसऱ्यांच्या कानाला सुद्धा किती व्याप होतो आपण बघितलं पाहिजे. उगीच बोलत असतो, सकाळी उठल्यापासून जे तोंड सुरू राहतं, विचार जर केला तर त्याच्यातलं एक कदाचित एखाद दुसरं वाक्य उपयोगाचं असेल, बाकी सगळी निरर्थक बडबड असते. त्याचं कारण जो रजोगुण आहे तो स्वस्त बसूच देत नाही, काही ना काहीतरी. आणि जर कोणी बोललं नाही तर त्याला वाटतं बोललं नाही म्हणजे काय, काहीतरी झालं बहुतेक. मग बोलत का नाहीस याच्यावर 550 वाक्य असतात, पण स्वस्त काही बसवत नाही. म्हणून ते म्हणतात, महत्त्वाची गोष्ट जर असेल तर साधकाच्या पक्षी तर आवश्यक आहेच, पण सामान्य व्यक्तीच्या बाबतीतसुद्धा जर कमीत कमी आपण बोललो तर कित्येक गोष्टी, कित्येक गैरसमज, घोटाळे खूप कमी होतील. आणि आपल्याला देखील जर पश्चाताप पावण्याची वेळ आली तर ती येणार नाही, ज्याला वाटलं तर हां. कारण पश्चाताप बहुधा होत नाही, माझंच बरोबर आहे असं ठामपणे सांगितलं, बरं झालं मी बोलून घेतलं, बरं केलं बोलून घेतलं ना, त्याला दुखावलं, पण त्याला दुखावलं आणि तुला सुख झालं का, होणार नाही. त्यांनी जर म्हटलं आपण असा चिमोटा घेतला, दुःख होतो, तर दुसऱ्याला तुम्ही जर बोललात तर ते दुःख तुम्हालाच होणार, कारण जीवाच्या अंगाने तो आणि तुम्ही एकच आहात. त्याला जितकं दुःख द्याल तितकं दुःख तुम्हाला होईल. म्हणून आपण जे साधकावस्थेत सांगतो किंवा काय करायला पाहिजे, कुणाबद्दल राग नको, द्वेष नको, मत्सर नको, फक्त प्रेम असावं. हे कशासाठी, तर दुसऱ्यासाठी आहे, पण विशेषतः आपल्यासाठी आहे. आपण जर सर्वांच्यावर प्रेम करत राहिलो तर अंतःकरणात समाधान, शांती, आनंद नांदतो. आणि नाही तर चांगला अगदी चार गाद्यावर पडलेला लोळतो आहे आणि दुसऱ्याचा मच्छराने हा जळतो आहे, त्याला माहितीच नाही काय चाललं आहे तिकडे ते, पण ह्याचा मात्र जळफळाट चाललेला आहे. हे जे आहे ते आपल्या दृष्टीनंच अनहिताचं आहे. तुम्हाला जर हित करून घ्यायचं असेल, अंतःकरण शुद्ध पाहिजे, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी संयमित व्हायला पाहिजेत. इंद्रिय संयमित व्हायला पाहिजे. तोंडा वाटलं आपला बोलावंसं, ताबडतोब तोंड बंद, जीभ बंद. आणि म्हणून असं म्हटलं पुष्कळ वेळा की नामस्मरणाला जीभ लावा, म्हणजे ती अवांतर बोलणं कमी करेल, वायफळ बडबड कमी होईल. पण इंद्रियाला जे एकदम स्फुरण येतं बोलण्याचं, त्याला कारण आतलं मन. त्यामुळे ते मनच संयमित कसं करता येईल, त्या मनालाच कसं सुधारता येईल, निर्मळ करता येईल, प्रेमळ करता येईल, दयाळू कृपाळू करता येईल, हे बघितलं पाहिजे. आपण सगळे पारमार्थिक गुण आहेत ना, सहनशीलता आहे, क्षमा आहे, आपल्या हात भांडले पाहिजेत. सहजच कुणी एखादं काय केलं लगेच आपण ओरडतो, ओरडण्याचं कारण नाही, झालं असेल काहीतरी ठीक आहे, जे काय झालं असेल ते स्वीकारायचं, पुढं काय करायचं ते बघायचं. म्हणून जी मौन मुद्रा सांगितलेली आहे ती मुद्रा, ह्याचा अर्थ चेहऱ्यावर सुद्धा लोकांना कळलं पाहिजे. माणसं आबोल असली तर कळतात की व्यक्ती फार बोलणारी नाही आहे, मग माणसंही त्याच्याशी थोडं सांभाळूनच बोलतात. आणि पाहिल्यावर लक्षात आलं ही व्यक्ती बडबडी आहे, कितीही बडबडती ही बडबडती, आणि मग तो जो काय संवाद चालतो तो बघायलाच नको, असं नको. त्याच्यावर आणखीन एक गोष्ट आहे, बोलतया बोलताची भेटे. ज्ञानेश्वरीमध्ये मौनाची व्याख्या सांगितली आहे. त्याच्यामध्ये परमार्थाबद्दल बोलत असलो, भगवंताबद्दल बोलत असलो, भगवंताचं गुणवर्णन करत असलो, त्याचं लीलाचरित्र वर्णन करत असलो, त्याची शिकवण आपण जर अंगी भांडवत असलो, त्याचं चिंतन करत असलो, तर ते मौनातच येतं. आणि बोलताना जर हा बोध असेल की ज्याच्याशी बोलतो आहे तो आणि मी बोलणाराला बोलणारा हे आम्ही दोघं एकच आहोत, आत्मरूपाने इथं द्वैत नाही आहे, अद्वैतच आहे, मीच माझ्याशी बोलतो आहे. एरवी आपणही आपल्या आत बोलतच असतो पण हे सारखं बघा, विचार करून बघा. आपण जे विचारलं आत्ता काय करत होता, काय नाही बोलतच होता आतमध्ये काहीतरी,
एकदा मी स्वामी माधवनाथांना विचारलं चटकन बोलताना, तुम्ही आत्ता काय विचार करता? तेव्हा ते म्हणले काही नाही. म्हटलं असं कसं शक्य आहे? ते म्हणले तसंच आहे ते. याचा अर्थ काहीही विचार न करता निर्विचार अवस्थेत राहता येणं हे साधकाचीच फार चांगली अवस्था आहे. ती अवस्था प्राप्त करून घेता आली पाहिजे. ध्यानातसुद्धा आपल्याला मनाचं उन्मन करायचं, म्हणजे निर्विचार नो माइंड स्टेट ही प्राप्त करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी व्यवहारातलं बोलणं कमी झालं पाहिजे. नाही तर ध्यानातही आपण बसलो आहे डोळे मिटून आणि बोलतच राहिलो आहे पुन्हा. आजचं काय झालं, उद्याचं काय झालं, 25 वर्षापूर्वी काय झालं आणि पुढे जग बुड येणार म्हणतात, कशी काय होणार, त्याचा आपलं काय कसं काय होणार. आता सगळ्यांचं जे होईल ते आपलं होईल, त्याची चिंता आत्ता ध्यानाला बसल्यानंतर करायची आहे का? पण नाही. त्यामुळे मौन जर साधलं नाही तर ध्यानही साधणार नाही. त्यामुळे म्हटलं त्यांनी, मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी. सगळ्या गोष्टी धरायला सांगतात. काय धरायचं ते धरायला सांगतात, काय सोडायचं तेही निष्ठ सांगतात की हे सोडायचं आहे आणि काय करावं. कथा आदरे, नुसती राघवाची कथा करा म्हणत नाहीत, आदरे अंतःकरणात अत्यंत भावभक्तियुक्त एकाग्र अंतःकरणाने राघवासंबंधीच बोलायचं आहे. आईचं लहान मूळ असलं, जरा रांगायला लागलंय, जरा खेळायला लागलंय किंवा चालायला लागलंय असं असलं ते तिच्याकडे जाऊन पाहा, तुम्ही त्या मुलाविषयीच ती बोलत राहते. आज असं झालं, उद्या तसं झालं, त्याने ते असं केलं वगैरे. याचा अर्थ असा, त्याच्यावर इतकं प्रेम आहे की त्याच्याखेरीज दुसरा विचार बोलावासाच वाटत नाही. किंवा कुणी दुसरीकडे लक्ष वेधून घेतलं तर दुसरीकडे लक्ष जात नाही, लक्ष त्याच्यावरच केंद्रित असतो. असं प्रेम आपण भगवंतावर करतो का? की आपल्याला भगवंताच्या लीला चरित्राखेरीज, त्याच्या गुणवर्णनाखेरीज, त्याच्या स्मरणाखेरीज एक मिनिटही आपल्याला चैन पडत नाही असं होतं का? त्याचा छंद लागतो का? किंबहुना ते व्यसन, व्यसन असले की माणसाला त्याच्याशिवाय चैन पडत नाही. भगवंताचं जर व्यसन लागत असेल ना तर फार चांगलं आहे, व्यसन लावून घ्या. कशाचं व्यसन आहे? भगवत भक्तीचं व्यसन आहे, रामनामाचं व्यसन आहे. असं जर असेल तर फार चांगलं. म्हणून ते म्हणतात कथा, याचा अर्थ लीलावर्णन त्यांच्या ज्या करायच्या त्या आदरे, अतिशय आदराने राघवाची करावे, भगवंताचीच लीला. त्यांनी काय काय केलं, कुठल्या भक्तासाठी काय केलं, ऐकायचं असेल तर तेच ऐकावं. म्हणजे त्या योगे आपल्यालाही लक्षात येते की आपण जर भगवंताचा भक्त झालो तर त्या भक्ताला भगवंत सांभाळत असतो. म्हणजे पहिल्यांदा भीतीपोटी का विना त्याला धरावं आणि ते धरता धरता हळूहळू अशी एक स्थिती येईल. जर त्याला कुणी जाणकार भेटले, कुणी सद्गुरू संत भेटले तर ते त्याला सांगतील भगवंताची भक्ती करण्याचे काय फायदे, प्रॉफिट नव्हे हित काय आहे त्याच्यामध्ये लक्षात येईल. ग्रंथात देखील सांगितलं आहे भगवंताची भक्ती कशासाठी करायची, भक्ताची लक्षणं काय भगवंताने स्पष्ट सांगितलेले आहे. भक्ती करता करता ते गुण आपल्या अंगात मोरायला लागतील आणि हळूहळू असं होईल की आपली भक्ती करणारी मंडळी निघतील. एका ठिकाणी म्हटलेलं आहे त्याने की आपण माणसाचे दास होतो तेव्हा आपण दयनीय होतो, लाचार होतो, पण आपण जर भगवंताचे दास झालो तर मात्र आपणच स्वामी होण्यापर्यंत आपली अवस्था येते की लोकांनी आपलं ऐकावं. हे केवढं मोठं आहे पहा. पण त्यासाठी कुणाची तरी भक्ती करायची नाही, कुणाची तरी सेवा करायची नाही आहे, भगवंताची करायची. मग इतरांची करायची ते आपलं व्यावहारिक कर्म आहे, करायला पाहिजे, आपल्याला सगळंच करायला पाहिजे. परंतु हा जो मार्ग आहे, दोन मार्गच लक्षात घेतले पाहिजे. एक भगवंताकडे जाणारा मार्ग आहे आणि एक देहाकडे जाणारा, पुनरपी जननम पुनरपी मरणम असं करणारा एक रस्ता आहे. आपल्याला कुठला रस्ता पाहिजे ते आपण बघावं. भगवंताकडे जाणार असेल तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी टाकायला पाहिजेत की ज्या आपल्या भगवंताच्या आड येतात आणि ज्या भगवंताकडे नेणारे आहेत त्याला पोषक आहेत त्या पाहिजेत आणि ज्या मारक आहेत त्या टाकून दिल्या पाहिजेत. म्हणून त्यांनी म्हटलंय कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे. आता कुठपर्यंत सांगायचं ते बघा. त्याने जर ज्या ठिकाणी आपण राहतो ते आपलं घर सोडा म्हटलं तर कोणाला सोडवेल कधी? पण त्या ठिकाणी जर रामाचं ठिकाण नसेल,
रामाविषयीची भक्ती नसेल, देवाविषयी काही भाव नसेल, असं जर असेल तर ते आपलं स्वतःचं घर असलं तरी ते एक वेळ सोडून द्यावं. ते जळा वेगळी मासोळी, पाण्याशिवाय मासा राहत नाही, तर असं जे अभक्तांचं वातावरण आहे त्या ठिकाणी कुठल्याही भक्ताला तिथं राहता येणार नाही. तळमळ होईल, तडफड होईल त्याची, कारण कुठेही देवाचं अस्तित्वच नाही. वस्तुतः देव नाही असं ठिकाणच नाही आहे. असं असताना काही मंडळी देव आहेच कुठं असं म्हणणारे निघतात, तेव्हा असं वाटतं हे अज्ञानी जीव याला काय करावं. त्यांच्याबद्दल करुणा बाळगल्याखेरीज आणि त्यांच्यासाठी भगवंतावर प्रार्थना केल्याखेरीज काही इलाज नाही आहे. म्हणून भगवंताच्या भक्ताला अशा वातावरणात राहावंसं वाटतं. स्वामीजी देखील म्हणायचे नेहमी की साधक विश्वात मला राहायला आवडतं, ज्या ठिकाणी भक्तिभाव ओसंडून वाहतो आहे, ज्या ठिकाणी सत्वगुणी मंडळी आहेत, ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक, प्रपंच करतायत पण लौकिक अर्थाने, फार त्याच्यात गुंतलेले नाहीत, अशी सत्वगुणी मंडळी ज्या ठिकाणी असतील, भाविक मंडळी जिथं असतील त्या ठिकाणी राहायला आवडतं. तसं जर नसेल तर ते धाम सोडून द्यावे. आणि मग काय करावे, सुखालागी आरण्य सेवित जावे. मग तुम्हाला सुख पाहिजे ना, हे सुख आत्मसुख आहे, स्वरूप सुख आहे, जे शाश्वत आहे, ते जर आपल्याला मिळवायचं असेल तर अरण्यासारख्या ठिकाणी, ह्याचा अर्थ एकांतवासात, जिथं ही विरोधी प्रवृत्तीची मंडळी असणार नाहीत, त्यांचं वारं देखील आपल्याला लागणार नाही, आणि भाविकांचाच मेळावा असेल अशा ठिकाणी किंवा एकांतात अरण्यात, इथं त्या ठिकाणी सुखानी आपण वास करावा. तिथं जर राहिलो तरच आपल्याला सुखाच्या, ज्या सुखासाठी आपण धडपड करतो आहे ते प्राप्त होण्याची शक्यता आहे. म्हणून सुखालागी आरण्य, मनारे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखालागी आरण्य सेवित जावे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
2: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: नारद आणि तुंबरू भगवंताच्या यशाचं गायन करणारे आहेत. माता पार्वती म्हणाली की भगवंताचं यश गाण्यामध्ये, भगवंताचं गुणगान करण्यामध्ये तुम्ही अत्यंत प्रवीण आहात. माझ्या मनाची गोष्ट तुम्ही ओळखता. हे तुंबरू, हिचा पती दैववशात पिशाच्य झालेला आहे. ही शिवलोकात आहे, माझी सेविका आहे, हिच्यावरती माझी कृपा आहे. मी तुम्हाला अशी प्रार्थना करते, तुम्ही विंध्य पर्वतावरती जावं.

तिथे शिवकथा गावी, तिथे हिचा जो पती पिशाच झालाय त्याला पकडून ठेवून त्याला बळजबरी शिवकथा ऐकवा, तो शिवकथा ऐकेल असं करा. तुंबरूंनी अशी व्यवस्था केली की जे शिवप्रेमी शिव उपासक शिवकथेला आले त्यांना बसायला वेगळं असेल, चंचुलेला बसायला वेगळं असेल, आणि तिच्या पतीला प्रयत्नपूर्वक पकडलं आणि त्याला अक्षरशः पाशांनी बांधून टाकलं आणि त्याला पिशाच्याला बळजबरी कथा ऐकवायला सुरुवात केली. जिवंतपणे भगवंताच्या नामगुण गायनाला जो लागला नाही ना त्याला पिशाच झाल्यावरती असं बांधून घालून कथा ऐकावी लागते. हिला नसतो आपल्याकडे पद्धतच आहे. जिवंतपणे नाव घेतलं नाही तेव्हा हा गेला की याला बांधतात, चार जण उचलतात. आता तर काही इलाज चालत नसतो, आता तर काही बांधून पळ म्हणजे बांधून घातलेलं असतं त्यामुळे पळण्याची वाट संपलेली असते. आणि याला कितीही नको असलं तरी मागणं जाणारे मात्र याच्या राम नामाचा जय जयकार करत जात असत. अवस्था आपलीच आहे, आपल्याच कर्मांनी आपली गती. अशी वेळ येऊ नये म्हणून तर संत मंडळी सांगतात की बाबांनो तुम्ही गेल्यानंतर लोक तुमच्या मागून रामनाम घेतील तर काय उपयोगे, तुम्ही जाण्यापूर्वी रामनाम घ्या म्हणजे वेळ येणार नाही. इतरांना बांधून घालायची आणि मग रामनाम घेण्याची. कुठे सुंदर संहिता, सातही संहितेचं गायन तुंबरूंनी केलं. रुद्रसंहिता, विद्येश्वर संहिता, वायवीय संहिता, सात संहिता या शिवपुराणाच्या सांगायला नको. हा पिशाच ही कथा ऐकता ऐकता कुठा शिवमय होऊन गेलेला होता. या पिशाच्या करता ही झालेली कथा आणि पिशाच अवस्थेतनं त्याची मुक्ती सिद्धांत हा सांगायचा. कथा कितीही रंजक असली, आपला त्याबद्दल किती आक्षेप असला की असं कुठे पिशाच असतं का, असं कोणी पिशाच होतं का, असू द्या. आपल्या सगळ्या आक्षेपांचा आदर करून एक गोष्ट लक्षात येते का ती बघा. गोष्ट ही कथा भाग कसाही असला तरी त्यातला सिद्धांत हा आहे की भगवंताच्या कथेचा लीला गुणांच्या श्रवणाचा परिणाम जसा स्थूल देहात असताना होतो तसा ह्या स्थूल देहाची अवस्था संपल्यानंतर कुठल्याही अवस्थेमध्ये तुम्ही असा तुमच्यावरती परिणाम होतो. मग पशुयोनीत असा की पिशाच योनीत असा भगवंताची कथा परिणाम करते. पुराणकारांना सांगायचं हे आहे की कथा हा उद्धाराचा मार्ग आहे आणि तो या जन्मात प्राप्त नाही झाला, या योनीत प्राप्त नाही झाला तरी पुढच्या कुठल्याही योनीत प्राप्त झाला तरी उद्धार निश्चित आहे. मग जाणत्या नेणत्या लोकांनी एकच विचार करावा की पिशाच्या योनीचं कोणी पाहिलं, पशुयोनीचं कोणी पाहिलं. त्यापेक्षा आज आम्हाला उपलब्ध वेळ आहे तर चार शिवकथेच्या सुंदर गोष्टी कानावरती पडल्या तर होईल तर चांगलंच होईल, वाईट काही होणार नाही. नको असलेल्या कथा दिवसभर समजला आपल्याला, आला तो मूळ म्हणजे काय विषय तिथंच येऊन पोहोचतो. त्याचा वाटेल तेवढा परिणाम होतो, याची देई याची डोळा होतो. ताटातलं अन्न संपलेलं असतं तरी कळत नाही, पोळी मिठाशी खातो असं प्रत्यक्ष त्याचा उद्धार होत असतो तरी त्या कथांमध्ये तो रममाण होतो. तर त्यापेक्षा या कथांमध्ये रममाण होणं काय वाईट आहे. शिवकथेचं महात्म्य सांगत असताना मुद्दा हा आहे की आम्हाला योनी, आम्हाला स्वरूप कुठलंही असलं तरी भगवंताची आराधना करता येते असं निश्चित शास्त्र आहे. तर मग धडधाकट असताना प्राक शरीर विमोक्षणा गीता आग्रह करते, प्राक शरीर विमोक्षणा, शरीर सोडण्यापूर्वी आम्ही जर भगवंताचं नामगुण गायन आराधन केलं तर बिघडलं कुठे. नव्हे ते करायला जर चुकत असू तर आम्हाला जाणीवपूर्वक जाग करून देण्याकरता पुराणांचं प्रवर्तन आहे, शास्त्राचं प्रवर्तन आहे. वेळ चुकू नये, वेळ टळू नये याच्याकरता सत्शास्त्र, सद्धर्म, सदाचाराचं संत मंडळी ऋषी मंडळी आग्रह ठेवतात. पुढे प्रश्न आहे, शिवकथा ऐकावी कशी, नियम इत्यादी काय. जर आम्ही कामनिक आराधन करत असू, आमच्या मनामध्ये एखादी कामना आहे
धनधान्य संपत्ती मुलं बाळ काय जे असेल ते, तर कामनात्मक जेव्हा आम्ही आराधन करत असू तेव्हा ज्या काही ग्रंथामध्ये नियमावली सांगितल्या त्या सगळ्यांचा आम्हाला आदर करावा लागतोच, कारण तो प्रयोग आहे. मग त्या प्रयोगाकरता सगळंच शास्त्र शुद्ध व्हायला हवं. आणि जेव्हा आमच्याकडे आम्हाला कुठल्याही कामना नाहीये, निर्गुण पारायण आहे, निर्गुण पठण आहे, कशाचाही काही नाही, केवळ भगवंतावरती प्रेम आहे, कथा कानावरती पडावे अशी इच्छा आहे, तेव्हा आम्हाला नियमांची आवश्यकता नाही. अंतकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र. मग नियमावलीची आवश्यकता आहे, मग नियम सोपे होऊन जातात, नियमांची आवश्यकता नाही. नियमांच्या बाबतीत मग दिवस पाहावा, तिथीवार नक्षत्र पाहावं, जागा सुंदर असावी, मंडप घातलेला असावा, लोकांना बोलवलेलं असावं, श्रोता आणि वक्ता या दोघांचेही मनामध्ये पवित्र विचार असावे, दोघेही शुद्ध असावे, दोघांच्याही मनामध्ये कामक्रोधादिकांचा वावर नसावा, कोणाबद्दलही द्वेष नसावा, भगवान शिवांचं पूजन करत असावं. आणि जे ऐकू त्याचं सातत्याने अनुसंधान श्रवण मनन चिंतन चाललेलं असावं. नाना प्रकारच्या आवश्यकता आम्हाला सांगितलेल्या आहेत. स्कंद पुराणामध्ये भगवंताच्या या सुंदरशा असणाऱ्या शिवपुराणाचं जे महात्म्य आहे त्या शिवपुराणाच्या महात्म्याबद्दलचा भाग आपल्याला या पद्धतीने मांडलेला आढळतो. हे विषय प्रवेश आहे, प्रस्तावना आहे, ही भूमिका आहे. भगवान शिवांचा जो विचार आम्हाला प्राप्त करायचा आहे त्यासाठी स्कंद पुराण शिव महात्म्याचा जो काही उपसंहार करतात त्या उपसंहारामध्ये एक मोठा सुंदर श्लोक येऊन जातो. तो श्लोक उच्चार करून आपण स्कंद पुराणामध्ये आलेलं शिवपुराणाचं महात्म्य पूर्ण करून प्रत्यक्ष शिवपुराणाला प्रारंभ करू. ते जन्म भाया खल जीव लोके ये वै सदा ध्यायन्ति विश्वनाथं वाणी गुणां स्तौति कथां श्रुणोति श्रोत्रद्वयं ते भवोत्तरन्ति. श्लोकात जन्माला आल्यानंतर भाग्यवान असं कोणाला म्हणायचं हे शौनकादि ऋषी मुनींनो आम्ही त्याला भाग्यवान म्हणू जे भगवान शिवाचं नित्य ध्यान करतात, अनुसंधान करतात. विश्वनाथम सदा ध्यायते वाणी गुणान स्तौते, आपल्या वाणीने भगवान शिवांचं नित्य स्तवन करतात. श्रुणन्ति श्रोत्र द्वयं ते भवोत्तरन्ति, ज्यांचे कान भगवंताच्या गुणांचाच वाद गुणानुवाद कीर्तनच नित्य ज्यांच्या कानावरती पडत असे कान ज्यांना भगवंताने दिलेले आहेत भव उत्तरंती, ते भवसागराला तारून नेतात. मोठी सुंदर सुंदर छटा श्लोकांमधनं उपलब्ध होत असतात, कथांमधनं उपलब्ध होत असतात. असे कान म्हणजे या भवसागरातनं तरून जाण्याची नाव आहे. कसे ज्या कानांना भगवंताच्या कथा गोड वाटतात, ऐकायची सवय आहे, ते जहाज आहे सागराला भवसागराला पार करून देणार. भगवंताचा गुणानुवाद आणि श्रवणाची आमची आसक्ती, श्रवणाचं आमचं प्रेम. श्रवण महात्म्य स्कंद पुराणामध्ये मांडलेलं होतं, शिवपुराणाला प्रारंभ करूया. मंगलाचरण फारसा मंगलाचरणाला आपल्याला अधिक गुंतवणार नाही, कारण स्कंद पुराण हे सुद्धा एक प्रकारे मंगलाचरणच होत. प्रत्यक्ष शिवपुराणाचं मंगलाचरणाला आपण प्रारंभ. आद्यंत मंगलमजात समान

0: भगवान शिव आदि मध्य आणि अंत अशा तीनही स्वरूपामध्ये नित्य मंगलमय आहे. आदिही मंगलमय आहे, मध्यही मंगलमय आहे, अंतही मंगलमय आहे. भगवान शिवांची समानता आणि तुलना कुठल्याच वस्तूशी केली जाऊ शकत नाही. शिवांसारखं आणखी काही उपलब्धच नाही. शिव हेच शिवांसारखे आहे, शिवायच्या समान कोणी नाही, त्यामुळे त्याची तुलना होऊ शकत नाही. भगवान शिव आत्मतत्वाला प्रकाशित करणारे आहेत, चैतन्य स्वरूप आहेत, प्रकाशमय आहेत. भगवान शिव पंचमुखी आहेत आणि पाच तत्वांनी विनोदशील आहेत. म्हणजे या पाच तत्वांच्याच पसाऱ्याचा असा काही खेळ बनलेला आहे. प्रपंच विनोद दोन्ही अर्थ आहे. भगवान शिवांकरता हा प्रपंच म्हणजे विनोद आहे. विनोद म्हणजे आपण एखाद्याने सांगितल्यानंतर हसतो त्याला विनोद म्हणतो, असा संस्कृत मध्ये विनोद नाही. विनोद म्हणजे क्रीडा, विनोद म्हणजे खेळ, विनोद म्हणजे कौतुक सुद्धा संस्कृत भाषेच्या विनोद शब्दाचा अर्थ होतो. प्रपंच विनोदशील भगवान शिवांच्या द्वारा हा जो काही प्रपंच रचला गेलेला आहे ते भगवंताचं कौतुक आहे, भगवंताची क्रीडा आहे. संभावे मनसि शंकर अंबिकेशम वेदव्यास म्हणतात. जो महान धर्म आहे त्या धर्माचं क्षेत्र आहे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगमाचा प्रदेश. प्रयागमध्ये ही कथा प्रारंभ होते. या प्रयागमध्ये चौंडकादि ऋषींनी निवास करून देत. आपल्याला प्रश्न पडेल की म्हणाले देवीशरण्य ते तुम्ही सांगितलं आणि प्रयागमध्ये आहे. ऋषींनी सातत्याने परिभ्रमण करणारे होते, त्यातल्या त्यात पुण्यक्षेत्रामध्ये जाऊन निवास करणारे होते. कल्पवास अशी पद्धत आपल्याकडे आजही आहे. जेव्हा मकर राशीला माघ महिन्यामध्ये सूर्य येतो तेव्हा या माघ महिन्यामध्ये या प्रयाग क्षेत्रामध्ये संत मंडळी महिनाभर गंगेच्या, यमुनेच्या आणि सरस्वतीच्या पवित्र संगमावरती येऊन राहतात. या एका महिन्याच्या वास्तव्याला कल्पवास असं म्हटले. साहजिकच ऋषी मंडळी अशा कल्पवासाकरता प्रयाग तीर्थक्षेत्रावरती आलेली. या प्रयाग तीर्थक्षेत्रावरती व्यास आहेत, सुतमहामुनी आहेत, शौनकादि ऋषीमुनी आहेत. हे सगळेजण आपले नित्यकर्म करून प्रसन्न चित्त होऊन आपल्या आपल्या पर्णकुटीमध्ये बसलेले आहेत. अशा वेळी सुत महामुनींचं जेव्हा आगमन या ऋषी समुदायामध्ये झालं तेव्हा या ऋषी समुदायाने पुनश्च एकदा सुत महामुनींना उच्च आसन दिलं. सुत महामुनींचं नाव आहे रोमहर्षण, त्यांच्या वडिलांचं नाव आहे उग्रश्रवा. ही कथा येते भागवतामध्ये, महाभारतात तरी येतेच येते. नैमिषारण्यामध्ये जे काही हजारो ऋषी मंडळी एकत्र बसलेले होते त्यांनी सुत महामुनींना उच्च असं आसन दिलेलं होतं. त्यांच्याकडनं पुराण ऐकत होते तेव्हा नेमके बलराम तिथे जाऊन पोचले आणि बलरामांनी पाहिलं की ब्राह्मण सर्वे खाली बसलेले आहेत आणि सुत महामुनी उच्च आसनावरती बसले आहेत. विलोम जात, सुत म्हणजे ही जात काही शुद्ध नाही, ब्राह्मणांपेक्षा कनिष्ठ. हा शुद्ध त्यावेळेचा विचार आहे, त्या भाषेत बोलतोय, नाहीतर वेगळाच विचार करा तसा काही विचार करू नका. बलरामजींचा विचार आहे, हा कनिष्ठ जातीमध्ये जन्माला आलेला हा उच्च आसनावरती बसतो आणि ब्राह्मण खाली बसतो, याला काही ब्राह्मणांचा समाधान नाही का काय? मागचा पुढचा विचार बलरामजींनी केला नाही. धर्म उचललं, गवताची काडी उचलली आणि ती या सुत महामुनींवरती म्हणजे त्यांच्या पित्यावरती उग्रश्रवावरती फेकली. उग्रश्रवा मरण पावले. सगळ्या ऋषीमुनींनी हाहाकार केला, धिक्कार केला, म्हणाले बलरामजी हे काय करून बसला? आम्ही स्वतः त्यांना आदरपूर्वक उच्च आसन दिलेलं होतो, त्यांना दीक्षा दिलेली होती, ते दीक्षित, आम्ही यज्ञामध्ये यज्ञ सत्रातले दीक्षित आहोत, तेही दीक्षित होते, ते आम्हाला कथा सांगत होते, आता आमची कथा संपली, तुम्ही यांना संपवलं. बलरामजी म्हणाले अरे अरे असं झालं वय, माझ्याकडनं ब्रह्महत्या झाली, या ब्रह्महत्येचं पातक मी कसं व्हावं, मला त्याचंही मार्गदर्शन करा. संत मंडळी म्हणाले, तुमच्या ब्रह्महत्येच्या पातकाचं निवारणाचा मार्ग सांगतो, पण आधी आमच्या कथेचा मार्ग काय. बलरामजी म्हणाले, सोपं आहे, आत्मा वै पुत्र नामासी अशी श्रुती आहे. आत्मा पुत्र रूपाने नांदत असतो, त्यामुळे हा उग्रश्रवा मारला गेला, पण हा रोमहर्षण जो आहे ना, याचा मुलगा हाच पुढे सूत म्हणून आपल्याला कथा सांगेल. बलरामजींनी म्हटलं आणि सूत महामुनी कथा सांगू लागले. बलरामजींची कृपा सूत महामुनी म्हणून ते रोमहर्षण उच्च आसन दिलं सूत महामुनीला. आणि ऋषी मंडळींनी प्रार्थना केली आहे, जर आपल्याला खरोखर शिवपुराणावरती थोडी जरी उत्सुकता असेल ना, तर एवढा एकच अध्याय आपण शिवपुराणाचा वाचा. यासाठी आग्रहपूर्वक सांगतो की त्यामध्ये जे जे काही उल्लेख केले ते मोठे लागू आहेत आपल्याला. शौनकादि ऋषी मुनी म्हणतात की आपण तर कथेचे भांडार आहात, आश्चर्यकारक कथा आपल्याला ठाऊक आहे, भूत वर्तमान आणि भविष्य आपल्याला ठाऊक आहे. आपण आमच्या सौभाग्याने इथे आलेला आहात. आम्ही आपल्याला प्रार्थना करतो की आपण भगवंताच्या तत्वाने गूढ रमणीय असलेल्या साऱ्या साऱ्या शुभ कथा वर्णन करून सांगा. तुमचं कृपा असेल, अनुग्रह असेल, तर तुम्ही सांगितलेल्या ज्या काही गूढ कथा आहेत त्या आम्हाला सुद्धा कळतील. कलियुग आलेलं आहे, कलियुगामध्ये मानव पुण्यकर्मापासून दूर राहील, कदाचित आपल्याला वाचायला जमणार नाही, त्यामुळे वाचून टाकतो. पुण्यकर्मापासून माणूस दूर राहील, दुराचारामध्ये फसत जाईल, सगळेच्या सगळे सत्य बोलण्यापासून दूर जातील, दुसऱ्याची निंदा करतील, दुसऱ्याचं धन हडपण्यामध्ये ते अतिशय तत्पर असतील, दुसऱ्याची स्त्री त्यांना अतिशय आवडलेलं आहे, त्यामुळे पराये धनको हडप लेंगे, पराई स्त्रियो मी आसक्त रहेंगे. आता मग बाकीचं बरंच काही काही आहे, अतिशय लागू आहे. काय काय लागू आहे तर काय काय, शौर्यचा अभाव, कुत्सित कार्य, नित्य विकारांचं चिंतन, संस्कार भ्रष्ट, धर्मत्यागी. 5000 वर्षापूर्वी या लोकांनी आपण असे असू असं लिहून ठेवले. आपण इतके सत्यवादी आहोत की त्यांचं लेखन खोटं होऊ देत नाही. ही जबाबदारी आपली आहे. आपल्या ऋषी मंडळींनी असं सगळं जे सांगितलंय ते आपण केलंच पाहिजे. त्यामुळे हे सूत महामुनी आम्हाला बरोबर त्याची कथा ऐकायची. सूत महामुनी म्हणतात, कली कल्मश नाशन शिवकथा आहे, बाकी सगळं जाऊ द्या, विनोद जाऊ द्या, टीका जाऊ द्या. हे सत्य आहे की कलीचा कल्मश, कलीचा दोष घालवणारी कथा आहे. त्या पुराणाचा मी तुम्हाला विस्तार करून सांगेन. खर तर हे जे शिवपुराण आहे ना, हे 1 कोटी श्लोक संख्येचं होतं. बघा, जेव्हा द्वापर युगात भगवान वेदव्यासांचा अवतार झाला आणि त्यांनी सगळंच आपलं वाङ्मय, जे काही पुरातन देव वाङ्मय होतं, गिर्वाण भाषेमधलं वाङ्मय होतं, ते संपृक्त छोटं करायला सुरुवात केली, ते त्याला संपादन करायला सुरुवात केली, तेव्हा 1 कोटी श्लोक संहिता असलेल्या शिवपुराणाचं संपादन वेदव्यासांनी अवघं 24,000 श्लोकात केलं. संपादन कुशल, कुठेही गाभ्याला बोट लागू दिलं नाहीये. कुठे 1 करोड श्लोक संख्या आणि कुठे 24,000 श्लोक संख्या, तीही आज आम्हाला जड वाटते. एक गोष्ट पुन्हा अधोरेखित करून घेऊ, आमची बुद्धी एवढी संकुचित होत जाणारी आहे याची कल्पना असल्यामुळे एवढं विशाल वाङ्मय आम्हाला अभ्यासताच येणार नाही म्हणून छोटं करून ठेवलं. आता ते 24,000 सुद्धा आव्हानात्मक वाटत. मग म्हणाले, यातले आणखी निवडून निवडून 700 श्लोक काढून द्या का. असं का होतं, याचं कारण असं की आमच्या बुद्धीची विशालता मर्यादित होत चाललेली आहे. का, संस्कार, संस्काराचा आणि काळाचा प्रभाव. 24,000 श्लोकांची संख्या, वेदतुल्य असं हे पुराण 7 संहितेमध्ये विभागणं झालेली आहे. विद्येश्वर संहिता प्रथम संहिता, रुद्र संहिता दुसरी संहिता, शतरुद्र संहिता तिसरी आहे, कोटीरुद्र संहिता चौथी आहे, उमा संहिता पाचवी आहे, कैलास संहिता सहावी आहे आणि वायवीय संहिता ही सातवी आहे. सात भाग या पुराणाचे आहेत. विचार हा आहे की या सात भागांचा सार स्वरूप का होईना या सात दिवसात विचार करावा. आम्ही महात्म्याचा दीर्घ विचार केला पण ही जी काही विद्येश्वर संहिता प्रथम संहिता आहे या प्रथम संहितेचा विचार व्यासांच्या साक्षीने सुत महामुनींनी शौनकादी ऋषी मुनींना सांगायला सुरुवात केली. काही काही ठिकाणी हा उल्लेख असा येतो की व्यास वक्ताय सुत महामुनी पण वक्ताय. व्यास सांगताय की सुत महामुनींनी सांगायला सुरुवात केली. हा कसा ग्रंथ आहे हे पुढे आणखी उकले. सुत महामुनी म्हणतात की शौनकादी ऋषी मुनींनो ही जी काही तुमची शंका आहे अशाच प्रकाराने शंका पूर्वकाळी ब्रह्मदेवांकडनं उत्पन्न झालेल्या प्रजापतींना निर्माण झालेली होती. जे सहा महर्षी कुल आमच्याकडे आहे वशिष्ठ अंगिरा अगस्त्य पुलह पुलस्त्य इत्यादी ही ऋषिकुळ आहेत. या ऋषिकुळांमध्ये एकदा वाद निर्माण झाला आणि या ऋषिकुळांचा वाद संपवण्याकरता हे सगळे ऋषी मंडळी ब्रह्मदेवाकडे गेलेले होते. ब्रह्मदेवाला त्यांनी विचारलेलं होतं की हे पितामह आपणच सर्व जगताला धारण केलेलं आहे, आपणच जगताला निर्माण केलेलं आहे, सगळ्या कारणांचं कारण तुम्ही असं आम्ही तुम्हाला म्हणतो. तेव्हा आमचा प्रश्न असा आहे की या तत्वाच्याही पलीकडे परातत्व स्वरूप परात्पर स्वरूप पुराण पुरुष कोण. आमचा प्रश्न असा आहे की सर्व तत्वांच्या पलीकडे परात्पर असं ज्याचं स्वरूप आहे जो पुराण असा पुरुष आहे असा कोण आहे. ब्रह्मदेवाने या समस्त ऋषीगणांना जे मार्गदर्शन केलं हे शौनकादी ऋषीमुनींनो ते मी तुम्हाला सांगतो. ब्रह्मदेव म्हणतात की जिथे मनही पोचत नाही वाणीही पोचत नाही ज्यांच्यापर्यंत ब्रह्मा विष्णू आणि रुद्र सुद्धा पोचू शकत नाहीत जे सगळ्या भूतांचे आणि इंद्रियांचे नायक आहेत सगळ्या तत्वांच्या पेक्षा सुद्धा आधी सर्व तत्वांमध्ये प्रथम जे प्रकट झालेले आहेत जे सर्वज्ञ आहेत जे सर्वोत्कृष्ट आहेत कुठल्याही उपायाने त्यांचा साक्षात्कार होत नाही दर्शन होत नाही. रुद्र हरी देव देवेश्वर ज्यांच्या ध्यानामध्ये निमग्न असतात ते भगवान शिव तत्वाच्या पलीकडचे प्रकृतीच्या पलीकडचे परात्पर असे पुरुष आहेत.
1: श्रोते हो शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट पासून 4-5 मैलांवर मैंदर्गी नावाचं एक गाव होतं। तिथे स्वामी समर्थांचा एक परमभक्त राहत होता, त्याचं नाव पांडू सोनार। त्याला खूप कर्ज झालं होतं, जगणं खरं तर असह्य झालं होतं। पांडू सोनाराचं दागिने घडवण्यातलं कसब अतिशय वाखाणण्यासारखं होतं। गावातल्या एका अत्यंत श्रीमंत गृहस्थाने मुलीच्या लग्नाचे सोन्याचे दागिने घडवायला पांडू सोनाराला दिले। त्याने काय केलं तर चांदीचे दागिने करून त्यावर सोन्याचा मुलामा दिला। ते दागिने त्याने त्या श्रीमंत गृहस्थाला दिले आणि ह्या व्यवहारात कमवलेल्या पैशातून आपली काही कर्ज फेडली। काही दिवसांनी त्या श्रीमंत गृहस्थाच्या लक्षात आलं की पांडू सोनाराने आपल्याला फसवलं। त्याने मामलेदाराकडे तक्रार केली। तात्यासाहेब मामलेदारांच्या कोर्टात खटला उभा राहिला। पांडू सोनाराने त्या श्रीमंत गृहस्थाला फसवलं आहे हे सिद्ध झालं आणि चापकाच्या फटक्यांची शिक्षा जाहीर झाली। पांडू सोनार घाबरला। त्याने स्वामी समर्थांचा धावा केला, फटक्यांचा दिवस उगवला। पहाटे स्वामी उठले होते। आपल्या भक्ताची करुण हाक त्यांच्या कानावर पडली। स्वामी आपल्या सेवेकऱ्यांना घेऊन झपझप पावलं टाकत मैंदर्गीला आले आणि थेट मामलेदाराच्या कचेरीत गेले। पांडू सोनार समोरच उभा होता। 50 फटक्यांची शिक्षा भोगायचा क्षण आता जवळ आला होता। मामलेदार आता हुकूम देणार। इतक्यात स्वामींना दत्त म्हणून समोर उभे राहिलेलं पाहून मामलेदाराला अतिशय आनंद झाला। स्वामींची आपल्यावर कृपा झाली आहे असं समजून त्याने स्वामींना आपल्या गादीवर मानाने बसवलं आणि त्यांची पूजा करून मामलेदार हात जोडून उभा राहिला। इतक्यात महाराजांनी पांडू सोनाराला जवळ बोलवलं आणि आपल्या जवळ बसवलं। कैद्यावर महाराजांची प्रीती आहे हे मामलेदाराच्या लक्षात आलं। मामलेदाराने पांडूला शिक्षा न करता सोडून दिलं। स्वामी आपल्या परमभक्तासाठी अक्कलकोट सोडून मैंदर्गीला आले हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला। स्वामींनी मात्र आपल्या ह्या परमभक्ताला त्या क्षणी संकटातून वाचवलं होतं। लोकांनी स्वामींचा जय जयकार केला।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, जिथे मुखात अखंड नाम आहे तिथे भगवंताचं निश्चितपणे वास्तव्य आहे। संतांचा वावर अशा नामधारकाच्या भोवतीभोवती असतो। एक लक्षात घ्या की एकदा का नामाच्या राज्यात रममाण झालात की भगवंत अस्तित्वाचा शोध संपतो, कारण त्या क्षणी जाणवतं की भगवंताचं अस्तित्व नामातच आहे। भगवंताला प्रत्यक्ष अनुभवायचं असेल तर नामातच अनुभवावं लागतं। चित्त शुद्ध झाल्यावर नामाचा साक्षात्कार घडतो। नाम घ्यावं लागत नाही, ते मुखातून अखंडपणे पाझरतच राहतं। नामदेव महाराज म्हणूनच म्हणतात, घ्यारे नाम सुखे प्रेमे अलौकिक, साधने आणिक करू नका।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2